0: زندگی اکارت چلی گئی. اے پرکھ جی تو روندہ ہویا جمع ہے تا کم سے کم رخصت ہون لگیاں تے مسکراہٹ ہووے. اگر رخصت ہون لگیاں مسکراہٹ ہے تو سمجھ لو زندگی سفل ہوئی, آونا سفل ہویا, جیونا سفل ہویا. تو اکثر منکھی بچے جگت وچ روندے ہوئے جنم لیندے نے. روح زمین تے ایک ایسا کارآمد مہان پرش دا آگمن ہویا جو ہسدا آیا ہے, اور تلساں حیران ہے ہسدے ہوئے جنم. بالک دے بلاں تے مسکراہٹ ہے, چہرے تے نور ہے, ہاسا ہے, کھڑکھڑاہٹ ہے. اتھے تک ہی کہنا پائے گا کہ جو روندا ہویا آیا ہے یہ روے گا, یہ رلائے گا, پر جو ہستا ہویا آیا ہے, مسکراندا ہویا آیا ہے, انہیں کھیڑے ونڈنے نے, انہیں خوشیاں ونڈنیاں نے, انہیں ہسنا ہے, انہیں ہسانا ہے, انہیں جگت دی جھولی وچ آنند پانا ہے تے خوشیاں پانیاں نے. تو جگت گرو بابے دا آگمن ہویا ہے مسکراندے ہویا, ہسدے ہویا. پتا کالو جی دی, ترپتا جی دی پہلی اولاد دا جنم کالو جی دے سہرے پروار دے چھویا. ترپتا جی دا انہاں دنوں دے چ واسا ماتا پتا دے گھر دے چ سی. بچی دا جنم ہویا تے نانی دی رسنا تو نکلیا, اے تے نانکیاں دی, نانی دا بڑا پیار بھئی تے نانی دی ہے, نانے دا بڑا پیار بھئی تے نانے دی ہے. تے جد نانے دے منہ نکلیا اے نانے دی ہے, نانی دے منہ نکلیا اے نانی دی ہے, تو پروار دے چ اے گل چل پئی اے تے نانکیاں دی. نام پہ گیا نانکی, اے نام دھر درگاؤں آیا, سبھاوک آیا, انتر آتمے چوں اس نام نے جنم لیا نانکی. مدت پا رائے بھوئیں دی تلونڈی دیچ کتک دی پورن ماشی نو سن 1469 عیسوی نو ترپتا جی دی ککھتوں پتا کلیان داسی دے گھر دیچ دوسری اولاد دا جنم ہویا, اور ترپتا جی نے اس بالک نو چک کے نانکی دی گود وچ پایا, اس معصوم نانکی دی گود وچ, تے آکھیا اے نانکی دا نانک, اے نانکی دا ویر نانک. اس طرح ایک ماں دے منہوں نام نکلیا ہے, اور ایک نام ماتا دی ماتا دے منہوں نکلیا ہے. بھاو پتری دا نام نانی نے رکھے ہے, پتر دا نام ماتا نے رکھے ہے. کسے رسم و رواج دی چھاپ نہیں, بلکہ انہاں ناماں دتے نرنکار دی چھاپ ہے, کرتار دی چھاپ ہے, پرماتما دی چھاپ ہے. اس طرح صاحب شری گرو نانک دیو جی مہاراج دا نام سنسکار ہو گیا, اور دنیا وچ واقعی اے پہلا نام, اے ادھتی نام. قیامت نامے دی بانی ولی نعمت علی شاہ دا کہنا ہے, بود نانک عارفے مردے خدا, راز ہائے معرفت جو راہے خوشا. جگت دیچ ایک نانک نام دا خداون تالا دا نزدیک ہی خدا دے راز نو سمجھن والا پرگٹ ہوئے گا, جو دنیا دے خدا دے گجھے بھید منظر عام کرے گا, پرگٹ کرے گا, اور جو ایک سدھا تے سرل تے سوکھا مارگ پرماتما دی پراپتی دا جگت نو دسے گا. بود نانک آرفے مردے خدا, راز ہائے معرفت جو راہے کشا. سو اس طریقے دے نال صاحب شری گرو نانک دیو جی مہاراج دا آگمن ہویا, تے آپ سہجے سہجے وڈے ہو رہے نے, بچیاں نال آپ کھیڈ دے نے, پر کھیڈ دے چ وی دھنی ست نام دی لاندے نے. کھیڑ دے چ وی گل پرماتما دی کڑ گڑ, عام لوکاں دا کسے حد تک دھرم وی کھیڑ ہے, کھلونا ہے, پر بابے دا کھیڈنا وی دھرم ہے, سادھنا ہے, समाधि है। भगत कबीर जी महाराज कहते ने, माथे तिलक हथ माला बाना, लोगन राम खिलौना जाना। लोगों ने रब नूं खिडौना ही समझे और खिडौने नाल ते मनुख खेड गया। तो जगत लई धर्म एक खिडौना है, एक खेड है, पर बाबे लई खेड भी धर्म है, बाबे लई खेड भी परमात्मा है, बाबे लई खेडना भी समाधि है। तो आप बच्चियां नाल खेडदे ने, गल सतनाम दी करदे ने, गल परमात्मा दी करदे ने, गल अकाल पुरख दी करदे ने, और इस बिस्माद अवस्था च करदे ने, इतने होए रंगे होए ढंग नाल करदे ने, इतनी एकाग्रता दे नाल करदे ने कि आप दी एकाग्रता दा असर बच्चियां ते भी पिया, और बच्चे भी समाधि लीन होए। धन ने वो बच्चे जिन्हां नूं गुरु नानक दे संग खेडना नसीब होया, और गुरु नानक दे संग समाधि लाण दी जाच आई, और गुरु नानक दे बोल नूं सुन के वो परमात्मा नाल जुड़े, अकाल पुरख दे नाल जुड़े। आप दियां इन्हां रुचियां नूं वेख के माता पिता नूं चिंता जरूर होई, लिहाजा आप जद गालबन 8 वरियां दे होए तो माता पिता ने गोपाल पांडे कोल बिठाया, गोपाल जी आप इन्हां नूं वक्त दी विद्या पढ़ाओ, वक्त दा ज्ञान दिओ, और ये पटवारी दे पुत्र ने, इन्हां ने कम धंधा करना है, व्यापार करना है, होर पसारा इन्हां ने पसारना है, इसलिए आप इन्हां नूं महान विद्वान बनाओ। कहिंदे ने पाठशाला विच जद गुरु नानक दी तख्ती देते गोपाल पांडे ने ऊड़ा लिखे, और ऊड़ा इस गल दी सूचना भी है कि ए लिपि गुरु नानक तो पहले सी, और ए लिपि कुछ ऐसियां पुस्तकां दे च भी मिली है जो गुरु नानक देव जी महाराज तो पहले दियां लिखियां हुई ने। लिहाजा भाषा विभाग ने भी इस संबंध में शोध करके दावा कीता है कि लिपि बहुत पुरानी, बहुत पुरानी, सिर्फ इस नूं गुरु नानक देव जी महाराज ने अपनाया है, ते अपनाण करके इस लिपि दा नाम पै गया गुरमुखी। इस लिपि दी पढ़ाई जारी कीती गुरु अंगद देव जी महाराज ने, और बाद विच सहजे सहजे ए लिपि पंजाब दे भाषावां विच और बोलचाल विच अखरां विच लिखी जान लगी, और इस ढंग दे नाल तमाम धार्मिक सिख जगत दा साहित्य इतिहास ज्ञान इस लिपि विच लिखिया गया। ऊड़ा लिखिया है गोपाल पांडे ने, ते गुरु नानक देव जी महाराज पुछदे ने इसका अर्थ, तो पांडा कहिंदा एक अक्षर दा ते कोई अर्थ नहीं, आखिर एक दो अक्षर जुड़न पूरा शब्द बने ते फिर उसके अर्थ हो सकते ने, एक दा ते कोई अर्थ नहीं, ऊड़े दा ते कोई अर्थ नहीं। तो बालक गुरु नानक देव जी महाराज फरमान करदे ने, पांडा जी ए ऊड़ा बेमैनी है, हां बेमैनी है, इहदे कोई मैने नहीं, इसका कोई अर्थ नहीं। तो गुरु नानक देव जी महाराज एकदम अपने बस्त्र झाड़ के खड़े हो गए और कहने लगे, पांडा जी फिर बेमैनी अक्षर मैं नहीं पढ़ना है, और इस दुनिया विच मैं बेमैनी अक्षर पढ़ने वास्ते नहीं आया, जिस अक्षर का कोई मकसद नहीं, जिस अक्षर का कोई अर्थ नहीं, जिस लफ्ज दे कोई मैंने ही नहीं, वह मैंने ही पढ़ना है। आप जैसे चले ने, ते पांडे ने डांट के रोकया, नानक जी गल सुनो, एक अक्षर का कोई मैना नहीं आता, एक अक्षर दे कोई अर्थ नहीं आते। सतगुरदेव जी महाराज कहन लगे, जे अर्थ आउंदे होवन ते ऊड़ा भी किसी दिशा की प्रेरणा देंदी है, ऐड़ा भी किसी मार्ग की सूचना देंदा है, सस्सा भी किसी होंद नाल जोड़दा है, ते कक्का भी किसी दुनिया विच पहुंचांदा है। तो हैरान हो गया पांडा, और वो कहिंदा है ये नामुमकिन है, ऐसा नहीं हो सकता कि एक अक्षर दे भी कोई मैने हो کوئی ارتھ ہو لکھ کے دسو مینو دسو. تو میرے پادشاہ نے اپنے استاد دے سامنے پٹی لکھی ہے, پاندیز دے سامنے پٹی لکھی ہے, اور یہ پٹی گرو گرنتھ صاحب جی مہاراج دے آسا راگ دے اندر درج ہے, اور جس دا سرلیکھ ہے آسا ملا پہلا پٹی لکھی. گرو نانک نے تختی لکھی, گرو نانک نے پٹی لکھی جسنوں پڑھ کے پاندا سمادھی دے چلا گیا. سسے سوئے سرشت جنسا جی سب نا کارن ایک بھیا. اے پاندے تو سسے تو اے پریرنا کیوں نہیں لیندا کہ اس نے ہی ساری سرشتی دی ساجنا کیتی ہے, وہی ساجنہار ہے. سسے تو اے پریرنا لے کہ وہ ساجنہار ہے, وہ سرشتی دا رچیتا ہے. گرو گرنتھ صاحب جی مہاراج دے آپ دی پٹی ہے, گرو ارجن دیو جی مہاراج دی باون اکھری ہے, تے بھگت کبیر جی مہاراج دی بھی باون اکھری ہے. ایک ایک اکھر تو پرماتما دی دشا دی پریرنا لینی, جیسے بھگت کبیر بھی کہنا او انکار آدم جانا لکھے ار میٹھے تائے نہ مانا, اڑے تو میں اے پریرنا لے کہ او جو او انکار ہے او انادی ہے, او میٹیا نہیں جا سکتا, او بنایا نہیں جا سکتا, او آکار تو رہ ہے. میں اس اڑے تو او انکار دی پریرنا لئی ہے, میں اس اڑے تو او انکار دے نال جڑے ہیں, اور مینو اس اڑے نے ایک ایدا بودھ کرا دیتا ہے. دراصل کبیر دا تے ایسا کہنا ہے اکھر اندر تربھون دھارے, اکھراں دے وچ ہی تے تین لوکاں دا گیان ہے. تے گرو نانک دیو جی مہاراج دا بھی فرمان اکھری نام اکھری سالا اکھری گیان گیت گنگا اکھری لکھن بولن بان اکھراں سر سنجوگ وکھان, جگت دے سارے سنجوگ مجوگ گیان دھیان سنگیت گانا بجانا ایدی ساری ودیا اکھراں دے وچ ہے. اس واسطے گنگا منک نہ کوی ہو سکدا ہے, نہ دارشنک ہو سکدا ہے, نہ سنگیتکار ہو سکدا ہے. زندگی دے ہر پہلو دے دوار گنگے لئی بند ہو جاندے ہیں کیونکہ اودے کول اکھر کوئی نہیں, آواز ہے الفاظ نہیں ہے, دھن تے ہے پر اکشر نہیں ہے. تے اکشراں دے نال ہی تے جگت دا گیان دتا جاندا ہے اور لتا جاندا ہے. اس واسطے گرو بابا تے دعوے نال کہندے نے اکھری نام اکھری سالا اکھری گیان گیت گن گا, اکھراں دے وچ گیت ہووے اکھراں دے وچ گیان ہووے تے اکھراں دے بودھ نال پرماتما دا بودھ ملے, وہ اکھر بے معنی نہیں ہو سکدے. ایک ایک اکھر دے وچ کوئی معنی ہے, ایک ایک اکھر کسے دشا دی پریرنا ہے, اور ایک ایک اکھر دے وچ امرت رس بھریا ہوا ہے. اگر اکھراں دا بودھ ہووے اس تختی نو پڑھ کے اس پٹی نو پڑھ کے گرو نانک دی بان پکڑ کے پاندا پتا کلیان داس جی پاس آیا اور آکھن لگا پٹواری جی مہتا جی تھوڑے اس بالک نو میں نہیں پڑھا سکتا, اور حقیقت اے ہے سچائی اے ہے اے جگت وچ پڑھن واسطے نہیں آیا, پڑھان واسطے آیا ہے, اے کچھ سمجھن لئی نہیں آیا, اے سمجھان لئی آیا ہے. جنما جنمانتراں دے بند دوار اج اس نے میرے کھول دیتے نے, اج میرے دوار میرے کپاٹ کھل گئے نے, اج مینوں حقیقت دا بودھ ہویا ہے. میں بہت کچھ پڑھایا ہے بہت کچھ پڑھایا ہے, پر افسوس میں تے ایک اکھر بھی نہیں پڑھیا, پر اج اے جو میرے کول بالک پڑھن آیا ہے انہیں مینوں بہت کچھ پڑھا دیتا, ایک اکھر دے وچ بہت کچھ پڑھا دیتا, بہت سارا بودھ کرا دیتا, بہت سارا گیان کرا دیتا. تو صاحب شری گرو نانک دیو جی مہاراج نو جد اس ڈھنگ نال پاندا نہیں پڑھا سکیا تو مجبور ہو کے پتا کلیان داس جی نے مولوی پاس بٹھایا, راکھیا مولوی صاحب تسی پرشین پڑھاؤ انہاں نوں فارسی پڑھاؤ. تاں گرو نانک دا اتھے بھی ای پرشن سی, مولوی صاحب الف دے معنی دسو الف دے ارتھ دسو, تے مولوی نے سر ٹھوک کے کہہ دیتا الف ادے کوئی معنی نہیں. تو گرو نانک دیو جی مہاراج کہن لگے الف تے اپنے وچ اللہ نو چھپائی بیٹھ, جو الف دا اچارن نہیں کر سکدا وہ اللہ دا اچارن کس طرح کرے گا. ਤੇ ਜੋ ਅੱਲਾਹ ਦਾ ਉਚਾਰਨ ਨਹੀਂ ਕਰ ਸਕਦਾ ਉਹ ਅੱਲਾਹ ਨਾਲ ਜੁੜੇਗਾ ਕਿਸ ਤਰ੍ਹਾਂ, ਅੱਲਾਹ ਨੂੰ ਸਮਝੇਗਾ ਕਿਸ ਤਰ੍ਹਾਂ? ਤੋ ਅਲਫ ਤੇ ਕਿਸੇ ਮਾਰਗ ਦੀ ਪ੍ਰੇਰਨਾ ਹੈ, ਅਲਫ ਤੇ ਕਿਸੇ ਨਾਲ ਜੁੜਨ ਦਾ ਬਹਾਨਾ ਹੈ, ਅਲਫ ਤੇ ਕਿਸੇ ਮੰਜ਼ਲੇ ਮਕਸੂਦ ਤੱਕ ਪਹੁੰਚਣ ਦਾ ਇੱਕ ਸਹਾਰਾ ਹੈ। ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਨੇ ਇਹ ਬਚਨ ਇਤਨੇ ਬਿਸਮਾਦੀ ਰੰਗ ਚ ਕਹੇ, ਇਤਨੀ ਇਕਾਗਰਤਾ ਦੇ ਚ ਕਹੇ, ਇਤਨੀ ਮਸਤੀ ਦੇ ਚ ਕਹੇ ਕਿ ਹੰਕਾਰੀ ਮੌਲਵੀ ਦਾ ਮਸਤਕ ਝੁਕ ਗਿਆ। ਔਰ ਆਪ ਨੇ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਦੀ ਕਦਮ ਬੋਸੀ ਕੀਤੀ, ਆਖਿਆ ਹਾਂ ਇਹ ਅਲਫ ਤੇ ਅੱਲਾ ਦਾ ਹੀ ਸੂਚਕ ਹੈ, ਇਹ ਅੱਲਾ ਹੀ ਅਲਫ ਦੇ ਸਮਾਇਆ ਹੋਇਆ ਤੇ ਇਹ ਅਲਫ ਹੀ ਅੱਲਾ ਨੂੰ ਪ੍ਰਗਟ ਕਰਦਾ। ਜਦ ਪਿਤਾ ਕਾਲੂ ਮਾਯੂਸ ਹੋਏ ਇਸ ਗੱਲ ਤੋਂ ਕਿ ਮੌਲਵੀ ਨੇ ਔਰ ਪਾਂਧੇ ਨੇ ਵੀ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਨੂੰ ਪੜਾਇਆ ਨਹੀਂ, ਤਾਂ ਆਪ ਨੇ ਸਵੈਮ ਕੋਸ਼ਿਸ਼ ਕੀਤੀ ਕਿ ਅਸੀਂ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਦੇਵ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਨੂੰ ਕੁਝ ਦੱਸੀਏ। ਪਰ ਜਿਤਨਾ ਪਿਤਾ ਕਾਲੂ ਜੀ ਜਗਤ ਬਾਰੇ ਦੱਸਦੇ ਨੇ ਉਤਨਾ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਦੇਵ ਜੀ ਜਗਤ ਦੇ ਕਰਤੇ ਬਾਰੇ ਗੱਲ ਕਰਦੇ ਨੇ। ਜਿਤਨਾ ਪਿਤਾ ਕਾਲੂ ਸੰਸਾਰ ਦੀ ਗੱਲ ਕਰਦਾ ਹੈ ਉਸ ਤੋਂ ਵੱਧ ਕਈ ਗੁਣਾ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਦੇਵ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਨਿਰੰਕਾਰ ਦੀ ਗੱਲ ਕਰਨ। ਜਿਤਨੀ ਗੱਲ ਪਿਤਾ ਕਾਲੂ ਵਪਾਰ ਦੀ ਕਰੇ, ਸਾਹਿਬ ਸ੍ਰੀ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਦੇਵ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਉਤਨੀ ਹੀ ਗੱਲ ਕਰਤਾਰ ਦੀ ਕਰਨ। ਵਪਾਰ ਤੇ ਕਰਤਾਰ ਦਾ ਤਾਲਮੇਲ ਨਾ ਬੈਠੇ, ਸੰਸਾਰ ਤੇ ਨਿਰੰਕਾਰ ਦਾ ਤਾਲਮੇਲ ਨਾ ਬੈਠੇ, ਔਰ ਇਸ ਤਾਲਮੇਲ ਨਾ ਬੈਠਣ ਕਰਕੇ ਪਿਤਾ ਤੇ ਪੁੱਤਰ ਦਾ ਵੀ ਤਾਲਮੇਲ ਨਾ ਬੈਠੇ। ਔਰ ਪਿਤਾ ਔਖਾ ਹੀ ਰਿਹਾ, ਜੈਸੇ ਜਗਤ ਦੇ ਰਹਿਬਰੀ ਪੁਰਸ਼ਾਂ ਤੋਂ ਮਾਂ ਬਾਪ ਔਖੇ ਰਹੇ ਨੇ, ਉਂਝ ਵੀ ਸਿਆਣੇ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਕਿ ਮਹਾਂਪੁਰਸ਼ਾਂ ਤੋਂ ਗਾਲਬਨ ਤਿੰਨ ਲੋਕ ਫਾਇਦਾ ਨਹੀਂ ਉਠਾ ਸਕਦੇ, ਪ੍ਰਥਮ ਮਾਂ ਬਾਪ, ਦੂਸਰੇ ਸ਼ਰੀਕ ਔਰ ਤੀਸਰੇ ਦੁਸ਼ਮਣ। ਇਹ ਮਹਾਂਪੁਰਸ਼ ਨੂੰ ਬਹੁਤ ਨੇੜਿਓਂ ਨਹੀਂ ਵੇਖ ਸਕਦੇ ਔਰ ਨਾ ਹੀ ਜੋ ਹੈ ਸਮਝ ਸਕਦੇ ਨੇ, ਇਸ ਵਾਸਤੇ ਉਹ ਉੱਪਰੋਂ ਉੱਪਰੋਂ ਵੇਖਦੇ ਨੇ ਤੇ ਦੂਰੀ ਬਣੀ ਰਹਿੰਦੀ ਹੈ, ਸੰਬੰਧ ਨਹੀਂ ਜੁੜਦਾ। ਤੋ ਪਿਤਾ ਕਾਲੂ ਨੂੰ ਇਸ ਗੱਲ ਦੀ ਚਿੰਤਾ ਹੋਈ ਕਿ ਮੇਰੇ ਘਰ ਦੇ ਤੇ ਉਹ ਪੁੱਤਰ ਆ ਗਿਆ ਜੋ ਸੁਦਾਈ ਹੈ, ਪਰ ਕੌਣ ਪਿਤਾ ਕਲਿਆਣ ਦਾਸ ਨੂੰ ਸਮਝੇ ਔਰ ਦਸਾਵੇ ਕਿ ਕਲਿਆਣ ਦਾਸ ਜੀ, ਪਿਤਾ ਕਾਲੂ ਜੀ, ਇਹ ਸੁਦਾਈ ਨਹੀਂ, ਇਹ ਸਾਰੇ ਜਗਤ ਨੂੰ ਮਤ ਦੇਣ ਆਇਆ, ਇਹ ਸਾਰੇ ਜਗਤ ਦੇ ਭੂਤ ਨੇ ਉਤਾਰਨ ਆਇਆ, ਇਹ ਸਮਗਰ ਜ਼ਿੰਦਗੀ ਨੂੰ ਇੱਕ ਤਾਲ ਦੇਣ ਲਈ ਆਇਆ ਹੈ ਔਰ ਸਾਰੇ ਸੰਸਾਰ ਨੂੰ ਉਸ ਇੱਕ ਨਿਰੰਕਾਰ ਦੇ ਨਾਲ ਜੋੜਨ ਲਈ ਆਇਆ। ਸਾਹਿਬ ਸ੍ਰੀ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਦੇਵ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਚਾਹੇ ਜਿਧਰਨ ਵਿੱਚ ਕਿਸੇ ਪਾਸੇ ਬੈਠਣ, ਘਰ ਦੇ ਚ ਨੇ ਬਾਹਰ ਨੇ, ਗੱਲ ਇੱਕ ਦੀ ਕਰਦੇ ਨੇ, ਵੇਖਦੇ ਇੱਕ ਨੂੰ ਨੇ, ਬੋਲਦੇ ਇੱਕ ਦੇ ਬਾਰੇ ਨੇ। ਔਰ ਨਾਨਕ ਨਾਮ ਬੜਾ ਖੂਬ ਹੈ, ਨਾ ਅਨੇਕ ਜਿਹਦੇ ਚ ਅਨੇਕਤਾ ਨਹੀਂ, ਜੋ ਇੱਕ ਨਾਲ ਜੁੜਿਆ, ਇੱਕ ਦੀ ਗੱਲ ਕਰਦਾ, ਇੱਕ ਦੇ ਚ ਲੀਨ ਹੈ ਔਰ ਇੱਕ ਦੇ ਚ ਲੀਨ ਹੋ ਕੇ ਜੋ ਆਨੰਦ ਮਾਣਦਾ ਹੈ, ਔਰ ਸਮੁੱਚੇ ਜਗਤ ਨੂੰ ਜੋ ਇੱਕ ਨਾਲ ਜੋੜਦਾ ਹੈ, ਉਸੇ ਦਾ ਹੀ ਨਾਂ ਹੈ ਨਾਨਕ। ਤੇ ਪਿਆਰ ਨਾਲ ਸਿੱਖ ਜਗਤ ਨੇ ਆਖਿਆ, ਧਨ ਗੁਰੂ ਨਾਨਕ, ਗੁਰੂ ਬਾਬਾ ਨਾਨਕ, ਧਨ ਗੁਰੂ ਨਾਨਕ। ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਦੇਵ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਦੀ ਜ਼ਿੰਦਗੀ ਦਾ ਬਹੁ ਪੱਖ ਦਾ ਜੋ ਅਧਿਐਨ ਹੋਇਆ, ਹਰ ਪੱਖ ਆਪ ਦਾ ਸੰਪੂਰਨ ਹੈ, ਮਹਾਨ ਹੈ ਔਰ ਮੁਕੰਮਲ ਹੈ। ਪੂਰਨ ਪੁਰਖ ਉਸੇ ਨੂੰ ਹੀ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਜੋ ਧਾਰਮਿਕ ਤੌਰ 'ਤੇ ਮੁਕੰਮਲ ਹੋਵੇ, ਸਮਾਜਿਕ ਤੌਰ 'ਤੇ ਮੁਕੰਮਲ ਹੋਵੇ ਔਰ ਨੈਤਿਕ ਤੌਰ 'ਤੇ ਪੂਰਨ ਹੋਵੇ। ਅਕਸਰ ਐਸਾ ਦੇਖਿਆ ਗਿਆ ਕਿ ਜਗਤ ਦੇ ਕੁਛ ਮਹਾਨ ਮਨੁੱਖ, ਪੂਰਨ ਤੇ ਮੈਂ ਨਹੀਂ ਕਵਾਂਗਾ, ਮਹਾਨ ਮਨੁੱਖ, ਕਿਉਂ ਕਿ ਉਹ ਧਾਰਮਿਕ ਪਹਿਲੂ ਤੇ ਮੁਕੰਮਲ ਸਨ, ਲੇਕਿਨ ਸਮਾਜਿਕ ਤੌਰ ਤੇ ਬਿਲਕੁਲ ਟੁੱਟੇ ਹੋਏ, ਆਰਥਿਕ ਦੁਨੀਆਂ ਨੂੰ ਬਿਲਕੁਲ ਛੱਡ ਗਏ, ਨੈਤਿਕ ਦੁਨੀਆਂ ਨਾਲ ਦੂਰ ਦਾ ਵੀ ਸੰਬੰਧ ਨਾ ਰੱਖਿਆ, ਜਿਸ ਦਾ ਜ਼ਿਕਰ ਭਾਈ ਗੁਰਦਾਸ ਜੀ ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਕਰਦੇ ਨੇ ਕਿ ਸਿੱਧ ਛੱਪ ਬੈਠੇ ਪਰਬਤੀ ਕੌਣ ਜਗਤ ਕੋ ਪਾਰ ਉਤਾਰਾ। ਸਿੱਧ ਪੁਰਸ਼ ਤੋਂ ਮੁਰਾਦ ਉਹ ਸਿੱਧ ਜੋ ਗੱਲ ਨੂੰ ਸਮਝਦੇ ਨੇ, ਜੀਵਨ ਨੂੰ ਸਮਝਦੇ ਨੇ, ਜੀਵਨ ਦੀ ਬਾਰੀਕੀਆਂ ਦੇ ਵਿੱਚ ਜਿਨ੍ਹਾਂ ਨੇ ਬਹੁਤ ਝਾਤ ਮਾਰੀ ਹੈ ਤੇ ਜਿਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਅਸਲੀਅਤ ਦਾ ਪਤਾ ਹੈ, ਜੀਵਨ ਦਾ ਪਤਾ ਹੈ, ਅਗਰ ਉਹੀ ਜ਼ਿੰਦਗੀ ਤੋਂ ਕਿਨਾਰਾ ਕਸ਼ ਹੋ ਕੇ ਤੇ ਪਹਾੜਾਂ ਦੀ ਕੰਦਰਾਂ ਤੇ ਜਾ ਬੈਠਣ ਤਾਂ ਕਿਸੇ ਹੱਦ ਤੱਕ ਮਨੁੱਖ ਦੀ ਜ਼ਿੰਦਗੀ ਤੇ ਕੰਦਰ ਹੀ ਬਣ ਕੇ ਰਹਿ ਜਾਏਗੀ। ਮਨੁੱਖਤਾ ਕੇਵਲ ਪਹਾੜਾਂ ਦੀਆਂ ਕੰਦਰਾਂ ਹੀ ਬਣ ਕੇ ਰਹਿ ਜਾਏਗੀ। ਹੂ ਬਹੂ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਦੇਵ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਦੇ ਵਕਤ ਇਹੀ ਹਾਲਤ ਸੀ। ਸਾਹਿਬ ਸ੍ਰੀ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਦੇਵ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਨੇ ਸੰਸਾਰ ਦੀ ਖਾਤਰ ਨਿਰੰਕਾਰ ਨਹੀਂ ਛੱਡਿਆ ਔਰ ਨਿਰੰਕਾਰ ਦੀ ਖਾਤਰ ਸੰਸਾਰ ਨਹੀਂ ਛੱਡਿਆ। ਅਕਸਰ ਐਸਾ ਦੇਖਿਆ ਗਿਆ, ਇੱਕ ਮਨੁੱਖ ਧਨ ਦੀ ਖਾਤਰ ਧਰਮ ਛੱਡ ਦਿੰਦਾ ਹੈ, ਦੂਜਾ ਮਨੁੱਖ ਧਰਮ ਦੀ ਖਾਤਰ ਧਨ ਛੱਡ ਦਿੰਦਾ ਹੈ। ਪਰ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਦੇਵ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਨੇ ਦੋਹਾਂ ਨੂੰ ਕਬੂਲ ਕੀਤਾ ਔਰ ਆਖਿਆ, ਧਨ ਲੋਕ ਦੀ ਖੁਸ਼ੀ ਹੈ, ਧਰਮ ਪਰਲੋਕ ਦੀ ਖੁਸ਼ੀ ਹੈ। ਧਨ ਤੋਂ ਬਿਨਾ ਸੰਸਾਰ ਵਿੱਚ ਵਿਚਰਨਾ ਔਖਾ ਹੈ ਔਰ ਧਰਮ ਤੋਂ ਬਿਨਾ ਅਧਿਆਤਮਕ ਆਨੰਦ ਮਾਣਨਾ ਬਹੁਤ ਔਖਾ ਹੈ। ਤੋ ਪੂਰਨ ਮਨੁੱਖ ਵੀ ਉਹੀ ਹੈ ਜਿਹਦੇ ਕੋਲ ਲੋਕਲ ਜ਼ਿੰਦਗੀ ਸੰਪੂਰਨ ਹੈ ਤੇ ਜਿਹਦੇ ਕੋਲ ਪਰਲੋਕ ਦਾ ਆਨੰਦ ਵੀ ਸੰਪੂਰਨ ਤੌਰ ਤੇ ਮੌਜੂਦ ਹੈ। ਸਾਹਿਬ ਸ੍ਰੀ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਦੇਵ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਤੋਂ ਸਾਹਿਬ ਸ੍ਰੀ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਦੇਵ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਬਚਪਨ ਤੋਂ ਹੀ ਇਹੀ ਸੂਝ ਬੂਝ ਅਕਾਲ ਪੁਰਖ ਪਰਿਪੂਰਨ ਪਰਮਾਤਮਾ ਤੋਂ ਲੈ ਕੇ ਆਏ। ਇਸ ਲਈ ਬਚਪਨ ਵਿੱਚ ਵੀ ਆਪ ਦੀ ਇਹ ਸੁਰਤ ਰਹੀ। ਸਹਿਜੇ ਸਹਿਜੇ ਜਦ ਆਪ ਵੱਡੇ ਹੋਏ ਤੇ ਵੱਡੇ ਹੁੰਦਿਆਂ ਧਾਰਮਿਕ ਬਿਰਤੀਆਂ ਵੀ ਆਪ ਦੀਆਂ ਵੱਡੀਆਂ ਹੋਈਆਂ, ਨੈਤਿਕ ਬਿਰਤੀਆਂ ਵੀ ਆਪ ਦੀਆਂ ਵੱਡੀਆਂ ਹੋਈਆਂ, ਸਮਾਜਿਕ ਸੂਝ ਵੀ ਆਪ ਦੀ ਵੱਡੀ ਹੁੰਦੀ ਗਈ ਤੇ ਜਵਾਨ ਹੁੰਦਿਆਂ ਜੈਸੇ ਕਹਿਣ ਜਵਾਨੀ ਚ ਜੋਸ਼ ਪ੍ਰਧਾਨ ਹੁੰਦਾ ਹੈ, ਜਵਾਨੀ ਦੇ ਨਾਲ ਨਾਲ ਧਰਮ ਦਾ ਜੋਸ਼ ਵੀ ਆਪ ਦੇ ਅੰਦਰ ਪ੍ਰਧਾਨ ਹੋਇਆ। ਇਤਨਾ ਪ੍ਰਧਾਨ ਕਿ ਆਪ ਕਿਰਤ ਕਰ ਰਹੇ ਨੇ, ਮੋਦੀਖਾਨਾ ਚਲਾ ਰਹੇ ਨੇ, ਦਿਨ ਭਰ ਆਪ ਰਸਦ ਦਿੰਦੇ ਨੇ ਨਵਾਬ ਦੇ ਨੌਕਰਾਂ ਨੂੰ ਔਰ ਪ੍ਰਜਾ ਨੂੰ। ਇੱਕ ਦਿਨ ਐਸਾ ਹੋਇਆ ਧਰਮ ਦੇ ਜੋਸ਼ ਨੇ ਸੁਰਤ ਨੂੰ ਇਤਨਾ ਉੱਚਾ ਕੀਤਾ, ਇੱਕ ਗਿਣਿਆ, ਦੋ ਗਿਣਿਆ, ਤਿੰਨ ਗਿਣਿਆ, 11-12 ਤੇ ਜਦ 13 ਦਾ ਹਿੰਸਾ ਜ਼ਬਾਨ ਤੋਂ ਨਿਕਲਿਆ ਤਾਂ ਸੁਰਤ ਤੇਰੇ ਵਿੱਚ ਹੀ ਲੀਨ ਰਹਿ ਗਈ। 13 ਤੋਂ ਬਾਅਦ ਅੱਗੇ ਨਹੀਂ ਜਾ ਸਕੇ। 13-13 ਸਭ ਕੁਛ 13-13-13 ਇਸੇ ਧੁੰਨ ਵਿੱਚ ਖੋ ਗਏ, ਇਸੇ ਵਿੱਚ ਹੀ ਲੀਨ ਹੋ ਗਏ। ਕਿਰਤ ਕਰਦਿਆਂ ਕੀਰਤੀ ਨਹੀਂ ਭੁੱਲੇ ਤੇ ਜੋ ਕਿਰਤ ਕਰਦਿਆਂ ਕੀਰਤੀ ਨਹੀਂ ਭੁੱਲਿਆ ਉਹਦੀ ਕਿਰਤ ਵੀ ਧਰਮ ਹੈ, ਉਹਦੀ ਕਿਰਤ ਵੀ ਬੰਦਗੀ ਹੈ। ਅਕਸਰ ਪੂਰਨ ਪੁਰਖਾਂ ਦਾ ਧੰਦਾ ਵੀ ਧਰਮ ਆਉਂਦਾ ਹੈ ਪਰ ਅਧੂਰੇ ਮਨੁੱਖਾਂ ਦਾ ਤੇ ਧਰਮ ਵੀ ਧੰਦਾ ਆਉਂਦਾ ਹੈ। ਉਹਨਾਂ ਦੇ ਧਰਮ ਦੇ ਚੋਂ ਵੀ ਸੰਸਾਰ ਦੀ ਬਦਬੂ ਆਉਂਦੀ ਹੈ ਜਦਕਿ ਪੂਰਨ ਮਨੁੱਖ ਦੇ ਧੰਦੇ ਦੇ ਚੋਂ ਵੀ ਨਿਰੰਕਾਰ ਦੀ ਸੁਗੰਧੀ ਆਉਂਦੀ ਹੈ, ਖੁਸ਼ਬੂ ਆਉਂਦੀ ਹੈ, ਮਹਿਕ ਆਉਂਦੀ ਹੈ। ਸਾਹਿਬ ਸ੍ਰੀ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਦੇਵ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਜਦ ਇਸ ਢੰਗ ਨਾਲ ਬੈਰਾਗਮਈ ਅਵਸਥਾ ਵਿੱਚ ਆਪਣੀ ਜ਼ਿੰਦਗੀ ਬਤੀਤ ਕਰ ਰਹੇ ਨੇ ਤਾਂ ਦੂਰ ਦ੍ਰਿਸ਼ਟੀ ਦੇ ਨਾਲ ਸਮਗਰ ਜਗਤ ਨੂੰ ਵੇਖਿਆ। ਆਪ ਨੂੰ ਜਲਦੀ ਸਭ ਪ੍ਰਿਥਵੀ ਦਿਸ ਆਈ, ਹਰ ਪਾਸੇ ਨੈਤਿਕ ਦੁਨੀਆਂ ਵਿੱਚ, ਧਾਰਮਿਕ ਦੁਨੀਆਂ ਵਿੱਚ, ਸਮਾਜਿਕ ਦੁਨੀਆਂ ਵਿੱਚ, ਆਰਥਿਕ ਦੁਨੀਆਂ ਵਿੱਚ ਆਪ ਨੂੰ ਅੱਗ ਲੱਗੀ ਹੋਈ ਦਿਖਾਈ ਦਿੱਤੀ। ਨਾਮ ਦੀ ਮਸ਼ਕ ਲੈ ਕੇ ਇਸ ਅੱਗ ਨੂੰ ਬੁਝਾਉਣ ਦਾ ਤਹੀਆ ਆਪਨੇ ਸੁਲਤਾਨਪੁਰ ਦੇ ਚ ਹੀ ਕੀਤਾ। ਲੰਬੀ ਸੋਚਣੀ ਤੋਂ ਬਾਅਦ ਆਪਨੇ ਲੰਬੀਆਂ ਉਦਾਸੀਆਂ ਨੂੰ ਜਨਮ ਦਿੱਤਾ, ਇੱਕ ਇੱਕ ਉਦਾਸੀ 12-12 ਸਾਲ ਦੀ। ਕਈ ਦਫਾ ਪ੍ਰਸ਼ਨ ਖੜਾ ਆਉਂਦਾ ਹੈ ਕਿ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਨੇ ਇਤਨਾ ਭਰਮਣ ਕਿਉਂ ਕੀਤਾ। ਇਤਿਹਾਸਕਾਰਾਂ ਦੇ ਕਥਨ ਅਨੁਸਾਰ ਗਾਲਬਨ 82,000 ਮੀਲ ਦਾ ਇਹ ਪੈਦਲ ਸਫ਼ਰ ਬਣਦਾ ਹੈ। ਇਤਨਾ ਭਰਮਣ, ਇਤਨਾ ਦੇਸ਼ ਦੇਸ਼ਾਂਤਰਾਂ ਦਾ ਰਟਨ, ਤੀਰਥਾਂ ਦਾ ਭਰਮਣ, ਸ਼ਹਿਰਾਂ ਦਾ ਭਰਮਣ, ਜੰਗਲ ਤੇ ਬਿਆਬਾਨਾਂ ਦੇ ਸੂਫ਼ੀ ਸੰਤਾਂ ਦੇ ਡੇਰਿਆਂ ਵਿੱਚ ਮਹਾਤਮਾ ਲੋਕਾਂ ਦੀ ਸੰਗਤ, ਥਾਂ ਥਾਂ ਤੇ ਆਪ ਨੇ ਭਰਮਣ ਕੀਤਾ ਔਰ ਪਹੁੰਚੇ ਨੇ। ਇੱਕ ਸਵਾਲ ਖੜਾ ਹੁੰਦਾ ਹੈ, ਇਤਨਾ ਭਰਮਣ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਨੇ ਕਿਉਂ ਕੀਤਾ? ਤੋ ਇਸ ਪ੍ਰਸ਼ਨ ਦਾ ਇੱਕੋ ਇੱਕ ਉੱਤਰ ਹੈ ਕਿ کہ گرو نانک دے اندر ایک دکھ سی، ایک تڑپ سی، ترک کھڑی ہوے گی جے دے اندر دکھ سی او جگت نو کی دے سکدا ہے، جس دے اندر تڑپ سی اونے سنسار نو کی دینا ہے۔ پر اس دا ایک اتر ہے، مثلا بچہ بیمار ہے، رات دا وقت ہے اور تاپ کر کے بخار کر کے بچہ بے چین ہے، پر کول بیٹھی ماں بھی بے چین ہے۔ بچہ تاپ کر کے دکھی ہے پر ماں بھی دکھی ہے۔ بچہ تاپ کر کے سو نہیں رہا پر نیند ماں نو بھی نہیں آ رہی۔ پوچھیا جا سکتا ہے اس ماں کولوں بھی تاپ تے بچے نو چڑھیا ہے، تینوں تے نہیں، توں آرام نال سو جا۔ پر ماں نے یہی آخنا ہے، نہیں میں نہیں سو سکتی، کیوں؟ جیڑا تاپ بچے دے تن نو چڑھیا ہویا ہے وہی تاپ ماں دے من نو چڑھیا ہویا ہے۔ بچہ تن کر کے دکھی ہے، ماں من کر کے دکھی ہے۔ بچے دے تاپ نو جد ماں نے اپنے ہردے دے وسایا تو او ساری رات چین نال سو نہیں سکی۔ ایک بچے دا دکھ تے جد اس دکھ نو ہردے دے وسایا تے ماں ساری رات چین نال سو نہیں سکی، تے جد ساری دنیا دا غم، ساری دنیا دا دکھ اونوں گرو نانک نے اپنے ہردے چ تھاں دتی تو چین نال سلطان پور کس طرح رہ سکتے سن؟ وہ آرام نال اپنے پروار دچ کس طرح رہ سکتے سن؟ آپ نو سارے دا سارا سنسار جلدا ہویا دکھائی دیتا، آپ نے رٹن آرمب کر دیتا، تے آپ دے رٹن دچ پہلے چوٹی دے تیرتھ نے، تیرتھاں تے ہی رٹن کیوں کیتا؟ پہلی اداسی دچ گرو نانک دیو جی مہاراج نے، دراصل تیرتھ دھرم دے چشمے سن، تے جی چشمہ ہی گندا ہے تے لوگاں نو پانی گندا ملنا سی، اس واسطے گرو نانک نے پہلے چشمیاں نو نرمل کرن دی سوچی، تو تھاں تھاں تے آپ تیرتھاں تے پہنچے تے تیرتھاں دے مکھیاں نو سچ دی گل سنائی، سچ نال جڑن دا ڈھنگ دسیا، سچ کی ہے، او دی ہوند کی ہے، اے جگت دے سامنے ساری وچار دھارا رکھی، اے آپ دی پہلی کوشش۔ جگت دے سمبندھ وچ آپ دے وچار اے کہ جالی رین جال دن ہوا، جیتی گھڑی فاہی تھے تی۔ دن ایک جال ہے، رات بھی ایک جال ہے، دن تے رات دیاں گھڑیاں اے بھی پھائیاں ہی نے۔ رس رس چوگ چگے نت فاسے، چھوٹس موڑے کون گنے۔ اے جیو طرح طرح دے رس چوگ دے دن نو رات نو، تو اس طریقے نال رات اس لئی جال بن جاندی ہے، دن اس لئی جال بن جاندہ ہے، ہر دن کچھ ایسا ہو جاندہ ہے کہ دن ایک وپتا دکھائی دیندی ہے، ہر رات کچھ ایسا ہو جاندہ ہے کہ ہر رات قیامت دکھائی دیندی ہے۔ تو دن جال بن گیا، رات جال بن گئی، اور اس جال دچ ساری منکھتا آپ نو پھسی ہوئی دکھائی دیتی۔ پھر منکھی من بارے ستگران دے اے وچار کہ کایا اہرن من وچ لوہا، پنچ اگن تت لاگ رہی۔ ایک کایا تے اہرن ہے اور من لوہا ہے، تے اس من لوہے نو پنج اگنیاں ہر وقت تپا کے رکھ دیاں، تپے ہی رہندا ہے اے لوہا۔ کرودھ دی اگن، لوب دی اگن، کام دی اگن، موہ دی اگن، اہنکار دی اگن۔ کایا اہرن من وچ لوہا، پنج اگن تت لاگ رہی، کوئلے پاپ پڑے تس اوپر، من جلیا سنی چنت بھئی۔ جے کدرے اگ ٹھنڈی پیندی ہے، कोयले मध्यम पैंदे ने, अग बुझण लगदी है तो सतगुर कहंदे ने पाप दे कोले होर पा दिते जांदे ने। और इंज ए पंजे अग्निया पूरन जोबन दे उते भड़क उठदिया ने, ते सन्नी की है जेदे नाल लोहे नू परती दा है, परत परत के रखी दा है। साहिब कहंदे ने मन जलिया सन्नी चिंत भई, सन्नी ते चिंता है। तो चिंता दे च मन उलट पुलट होंदा रहिंदा है। कबाबे सीख हैं हम करवटे हर सो बदलते हैं, जो जल जाता है ये पहलू तो वो पहलू बदलते हैं। तो चिंता मन नु कदी इस पासे कदी उस पासे इंज पलटती रहिंदी है, ते मन दियां ही करवटां तन दियां करवटां बन जांदियां ने। जद अंदर चिंता है तो मन करवटां लैंदा है, ते जद मन करवटां लैंदा है तो बंदा आराम नाल किस तरह सो सकेगा, तन भी करवटां लैंदा रहेगा। जेड़ा बंदा सारी रात करवट लैंदा रहे, कदी इस करवट ते कदी उस करवट, ओ ते समझ लो सारी रात वर्जिश करदा रहे, एक्सरसाइज करदा रहे, ओ ते थके होया होगा। सवेरे ज्यों उठेगा ओदे शरीर दे ताजगी नहीं होगी, उसके शरीर दे सफुरती नहीं होगी। क्यों? क्योंकि सारी रात मेहनत करता रहा, करवटा बदलता रहा। क्यों करवटा बदलता रहा? दरअसल मन पासे बदलता रहा। ते मन क्यों पासे बदलता रहा? दरअसल मन चिंता दे हत्थां च सी, ते चिंता दी सन्नी मन नूं बदलदी रही है, कदी सज्जे कदी खब्बे, तो तन भी करवटा बदलता रहा। इस वास्ते चिंतातुर बंदे कोल विश्राम नहीं हुंदा, चिंतातुर बंदे कोल दुख ही दुख हुंदा है, बेचैनियां ही बेचैनियां आउंदियां ने। तो साहिब कहिंदे ने मन जलिया सन्नी चिंत भई, इस जलन दे और इस चिंता दी सन्नी दी पकड़ दे सारे जगत दा मन सी, आप दे मन दे तरस दया। तो ए दया इस तरस ने आप नू घर दे आराम नाल बैठन नहीं दिता, आप थां थां ते भ्रमण करके लोगां नू उस सच शीतल नाल जोड़न दा उपराला करदे रहे, जिस नाल जुड़ना ही जिंदगी दा मकसद है, जिस नाल जुड़ना ही जिंदगी दा ध्येय है। साहिब श्री गुरु नानक देव जी महाराज दियां मूल रचनावां जप जी ते सिद्ध गोष्ठ ने, किसे हद तक जप जी साहब दा भी बहुत सारा हिस्सा सिद्ध चर्चा है, जोगियां नाल चर्चा है। और ए उस वक्त दा सिरमौर धर्म सी जोग मत, और समुचे भारत देच ए छाए हुए सन। रिधियां सिधियां होने दे नाते इन्हां दी पूजा प्रतिष्ठा भी बड़ी सी, सन्मान भी बड़ी सी, बड़ा सी, लेकिन जीवन देच रस नहीं सी, आनंद नहीं सी, खेड़ा नहीं सी। कहिंदे ने जद साहिब श्री गुरु नानक देव जी महाराज पीली भीत दे नेड़े उस स्थान ते पहुंचे जिसका नाम अजकल नानक मथा है, पर नानक मते तो पेशतर इस अस्थान दा नाम सी गोरख मता। जद पहुंचे ने मेरे पातशाह उत्थे, ता जोगियां ने गुलाब दा फुल आपनू पेश कीता। मर्दाना कहन लग्या, महाराज बड़े आव भगत नाल पेश आए ने जोगी, बड़ा सम्मान कर रहे ने, आपनू गुलाब दा फुल भेट कीता है। तो सतगुरु कहन लगे, नहीं मर्दानिया, हमेशा दी तरह जोगी हुण भी चर्चा ही कर रहे ने, बहस कर रहे ने, हमेशा दी तरह हुण भी इन्हां ने एक बहुत वड्डा प्रश्न खड़ा कर दिता है। इन्हां ने फुल भेट नहीं कीता, एक प्रश्न भेट कीता है, एक सवाल भेट कीता है, और उसका असी जवाब देना है। महाराज ने उस फुल नू वेखिया, उदी सुगंधी दा आनंद माणिया, और फुल जोगियां नू वापस कीता। जोगी कहन लगे, महाराज ए कबूल नहीं, आपनू प्रवान नहीं। क्यों? महाराज कहने, फुल बहुत खूबसूरत है, सुगंधित है, कोमल है, सारियां खूबियां इस देश ने, लेकिन नानक नू ओ फुल चाहिदा है जो किसे फल नू भी जन्म देवे। इस फुल दे चों फल दा जन्म नहीं। योगियां ने गुलाब दा फुल भेट करके ए आखिया सी, ए प्रश्न रखिया, नानक जी ਜਦ ਤੁਸੀਂ ਇਤਨੇ ਵੱਡੇ ਹੋ, ਇਤਨੇ ਮਹਾਨ ਹੋ ਤੇ ਤੁਸੀਂ ਜੋਗੀ ਬਣ ਜਾਓ, ਅਸੀਂ ਤੁਹਾਨੂੰ ਸਿਰਮੋਰ ਬਣਾ ਦੇਵਾਂਗੇ, ਮੁਖੀ ਬਣਾ ਦੇਵਾਂਗੇ। ਦਰਸਨ ਵੇਖ ਕਰੋ ਜੋਗਿੰਦਰਾ, ਮੁੰਦਰਾ ਝੋਲੀ ਖਿੰਤਾ, ਬਾਰੇ ਅੰਦਰ ਏਕ ਸਰੇਵੋ ਖਟ ਦਰਸਨ ਇੱਕ ਪੰਥਾ। ਜੇ ਤੁਸੀਂ ਮੁੰਦਰਾ ਧਾਰਨ ਕਰ ਲੋ, ਝੋਲੀ ਧਾਰਨ ਕਰ ਲੋ, ਖਣਾਵਾਂ ਪਹਿਨ ਲੋ, ਜੋਗੀਆਂ ਵਾਲੇ ਚਿੰਨ ਧਾਰਨ ਕਰੋ ਤੇ ਅਸੀਂ ਤੁਹਾਨੂੰ ਨਾਥ ਬਣਾ ਦੇਵਾਂਗੇ, ਜੋਗੀਆਂ ਦਾ ਮੁਖੀ ਬਣਾ ਦੇਵਾਂਗੇ, ਸਿਰਮੋਰ ਬਣਾ ਦੇਵਾਂਗੇ। ਔਰ ਵੇਖੋ ਨਾਨਕ ਜੀ, ਜੋਗ ਮਤ ਦੇ ਚ ਰਿਧੀਆਂ ਸਿੱਧੀਆਂ ਦੀ ਸੁਗੰਧੀ ਹੈ, ਸੰਸਾਰਕ ਪੂਜਾ ਪ੍ਰਤਿਸ਼ਠਾ ਦੀ ਸੁੰਦਰਤਾ ਹੈ, ਔਰ ਇਹ ਬਹੁਤ ਕੁਛ ਹੈ, ਇਹ ਬਹੁਤ ਵੱਡੀ ਗੱਲ ਹੈ। ਤੇ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਦੇਵ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਕਹਿਣ ਲੱਗੇ, ਠੀਕ ਹੈ ਜੋਗੀਓ, ਠੀਕ ਹੈ, ਇਸ ਜੋਗ ਮਤ ਦੇ ਚ ਰਿਧੀਆਂ ਸਿੱਧੀਆਂ ਦੀ ਸੁਗੰਧੀ ਹੈ, ਸੰਸਾਰਕ ਪੂਜਾ ਪ੍ਰਤਿਸ਼ਠਾ ਦੀ ਸੁੰਦਰਤਾ ਹੈ, ਪਰ ਨਾਮ ਦਾ ਫਲ ਨਹੀਂ ਹੈ, ਪ੍ਰਭੂ ਗਿਆਨ ਦਾ ਫਲ ਨਹੀਂ ਹੈ, ਪਰਮਾਤਮ ਫਲ ਨਹੀਂ ਹੈ, ਤੇ ਨਾਨਕ ਨੂੰ ਫਲ ਚਾਹੀਦਾ ਹੈ। ਕੇਵਲ ਰਿੱਧੀ ਸਿੱਧੀ ਨਹੀਂ, ਕੇਵਲ ਸੰਸਾਰ ਦੀ ਪੂਜਾ ਪ੍ਰਤਿਸ਼ਠਾ ਨਹੀਂ, ਨਾਨਕ ਨੂੰ ਪਰਮਾਤਮਾ ਚਾਹੀਦਾ ਹੈ, ਨਾਨਕ ਨੂੰ ਗਿਆਨ ਚਾਹੀਦਾ ਹੈ, ਨਾਨਕ ਨੂੰ ਨਾਮ ਚਾਹੀਦਾ ਹੈ। ਤੇ ਮੈਂ ਜਗਤ ਦੀ ਝੋਲੀ ਦੇ ਵਿੱਚ ਉਹ ਫੁੱਲ ਪਾਉਣਾ ਹੈ ਜਿਸ ਫੁੱਲ ਦੇ ਵਿੱਚ ਨਾਮ ਦਾ ਫਲ ਵੀ ਹੈ। ਮੈਂ ਤੇ ਉਹੀ ਕਰਮ ਦ੍ਰਿੜ ਕਰਾਣੇ ਨੇ ਜਿਨ੍ਹਾਂ ਕਰਮਾਂ ਚੋਂ ਨਾਮ ਦਾ ਫਲ ਪੈਦਾ ਹੋਵੇ, ਨਾਮ ਦਾ ਰਸ ਪੈਦਾ ਹੋਵੇ। ਸਤਿਗੁਰੂ ਦੇਵ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਜਦ ਪਹੁੰਚੇ ਨੇ ਹਰਿਦੁਆਰ ਤੇ ਫਿਰ ਬਨਾਰਸ, ਤਾਂ ਆਪ ਦੇ ਨਾਲ ਫਿਰ ਗੋਸ਼ਟੀ ਤੇ ਚਰਚਾ ਹੋਈ। ਚਰਚਾ ਇਸ ਢੰਗ ਨਾਲ ਹੋਈ ਕਿ ਕੁਛ ਵਿਦਵਾਨਾਂ ਨੇ ਇਹ ਆਖਿਆ ਪੁਰਾਣੇ ਮਤ ਅਨੁਸਾਰ ਕਿ ਸੰਸਾਰ ਨੂੰ ਬਣਾ ਰਿਹਾ ਬ੍ਰਹਮਾ, ਇਹਦੀ ਪਾਲਣਾ ਕਰ ਰਿਹਾ ਵਿਸ਼ਨੂੰ, ਇਹਨੂੰ ਨਾਸ਼ ਕਰ ਰਿਹਾ ਸ਼ੰਕਰ। ਓਅੰਕਾਰ ਦੇ ਕਿਸੇ ਹੱਦ ਤੱਕ ਅਰਥ ਵੀ ਇਹੀ ਹੋਏ, ਅਕਾਰ ਓਕਾਰ ਮਕਾਰ, ਉਤਪਤੀ ਕਰਨ ਵਾਲਾ, ਪਾਲਣਾ ਕਰਨ ਵਾਲਾ, ਨਾਸ਼ ਕਰਨ ਵਾਲਾ। ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਦੇਵ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਨੇ ਆਪਣੀ ਰਸਨਾ ਤੋਂ ਕਲਾਮ ਉਚਾਰਨ ਕੀਤਾ, ਓਅੰਕਾਰ ਨਹੀਂ ਇੱਕ ਓਅੰਕਾਰ, ਇੱਕ ਓਅੰਕਾਰ, ਇੱਕ ਹੀ ਅਕਾਰ ਹੈ, ਇੱਕ ਹੀ ਓਕਾਰ ਹੈ, ਇੱਕ ਹੀ ਮਕਾਰ ਹੈ, ਇੱਕ ਤੋਂ ਉਤਪਤੀ ਹੋ ਰਹੀ ਹੈ, ਇੱਕ ਤੋਂ ਪਾਲਣਾ ਹੋ ਰਹੀ ਹੈ, ਔਰ ਇੱਕ ਤੋਂ ਹੀ ਨਾਸ ਹੋ ਰਿਹਾ। ਸੰਸਾਰ ਦਾ ਧਿਰ ਇੱਕ ਹੈ, ਅਨੇਕ ਨਹੀਂ ਹੈ। ਸਮੂਹ ਬ੍ਰਹਿਮੰਡ ਦੀ ਅਨੇਕਤਾ ਦਾ ਮੂਲ ਇੱਕ ਹੈ, ਉਸੇ ਇੱਕ ਤੋਂ ਉਤਪਤੀ ਹੋ ਰਹੀ ਹੈ, ਉਸੇ ਇੱਕ ਤੋਂ ਪਾਲਣਾ ਹੋ ਰਹੀ ਹੈ, ਔਰ ਉਸੇ ਇੱਕ ਤੋਂ ਹੀ ਸੰਗਾਰ ਚੱਲ ਰਿਹਾ। ਪ੍ਰਸ਼ਨ ਖੜਾ ਹੋਇਆ, ਜੋ ਪਾਲਣਾ ਕਰ ਰਿਹਾ ਉਹਨੂੰ ਨਾਸ਼ ਕਰਨ ਦੀ ਕੀ ਲੋੜ ਹੈ, ਤੇ ਜਿਹੜਾ ਨਾਸ਼ ਕਰ ਰਿਹਾ ਉਹਨੂੰ ਉਤਪਤੀ ਕਰਨ ਦੀ ਕੀ ਲੋੜ ਹੈ? ਤਾਂ ਸਤਿਗੁਰ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਖੇਲ, ਕੋਈ ਮੁੱਦਾ ਨਹੀਂ, ਕੋਈ ਮਕਸਦ ਨਹੀਂ ਹੈ। ਜੈਸੇ ਬੱਚੇ ਦਰਿਆ ਦੇ ਕੰਢੇ ਤੇ ਰੇਤ ਦੇ ਘਰ ਬਣਾਉਂਦੇ ਨੇ, ਹੱਸ ਕੇ ਬਣਾਉਂਦੇ ਨੇ, ਖੁਸ਼ੀ ਨਾਲ ਬਣਾਉਂਦੇ ਨੇ, ਮਸਤੀ ਦੇ ਵਿੱਚ ਬਣਾਉਂਦੇ ਨੇ, ਔਰ ਬਣਾਉਂਦੇ ਹੋਇਆ ਬੜਾ ਰਸ ਲੈਂਦੇ ਨੇ, ਬੜਾ ਸਵਾਦ ਲੈਂਦੇ ਨੇ, ਪਰ ਸ਼ਾਮ ਨੂੰ ਜੈਸੇ ਘਰ ਵਾਪਸ ਜਾਂਦੇ ਨੇ ਤਾਂ ਹੱਸ ਕੇ ਹੀ ਤੋੜਦੇ ਨੇ, ਉਤਸ਼ਾਹ ਨਾਲ ਤੋੜਦੇ ਨੇ, ਉਸੇ ਖੇੜੇ ਨਾਲ ਤੋੜਦੇ ਨੇ। ਬਣਾਉਣ ਲੱਗਿਆਂ ਵੀ ਹਾਸਾ, ਤੋੜਨ ਲੱਗਿਆਂ ਵੀ ਹਾਸਾ, ਬਣਾਉਣ ਲੱਗਿਆਂ ਵੀ ਖੁਸ਼ ਸਨ, ਹੁਣ ਤੋੜਨ ਲੱਗਿਆਂ ਵੀ ਖੁਸ਼ ਸਨ। ਖਿੜ ਖਿੜਾ ਕੇ ਬਣਾ ਰਹੇ ਸਨ ਔਰ ਖਿੜ ਖਿੜਾ ਕੇ ਤੋੜ ਰਹੇ ਸਨ, ਕਿਉਂ ਕਿ ਬਣਾਉਣ ਦਾ ਜਦ ਕੋਈ ਮੁੱਦਾ ਹੀ ਨਹੀਂ, ਕੋਈ ਮਕਸਦ ਹੀ ਨਹੀਂ, ਤਾਂ ਐਸਾ ਬਣਾਉਣਾ ਇੱਕ ਖੇਲ ਹੈ। ਖੇਲ ਦੇ ਵਿੱਚ ਕੋਈ ਮੁੱਦਾ ਨਹੀਂ ਆਉਂਦਾ, ਖੇਲ ਦੇ ਵਿੱਚ ਕੋਈ ਮਕਸਦ ਨਹੀਂ ਆਉਂਦਾ, ਖੇਲ ਸਿਰਫ ਖੇਲ ਹੈ। ਇਸ ਵਾਸਤੇ ਸਤਿਗੁਰੂ ਦੇਵ ਜੀ ਮਹਾਰਾਜ, ਗੁਰੂ ਅਰਜਨ ਦੇਵ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਦਾ ਫਰਮਾਨ ਹੈ ਕਿ ਸਮੁੱਚਾ ਜਗਤ ਪਰਮਾਤਮਾ ਦਾ ਖੇਲ ਹੈ। ਆਵਨ ਜਾਨ ਇੱਕ ਖੇਲ ਬਣਾਇਆ, ਆ ਗਿਆ ਕਾਰੀ ਕੀ ਨੀ ਮਾਇਆ। ਇਹਨੂੰ ਗੁਰੂ ਗੋਬਿੰਦ ਸਿੰਘ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਤਮਾਸ਼ਾ ਹੈ, ਖੇਲ ਹੈ। ਮੈਂ ਹੋਂ ਪਰਮ ਪੁਰਖ ਕੋ ਦਾਸਾ, ਦੇਖਣ ਆਇਓ ਜਗਤ ਤਮਾਸ਼ਾ। ਮੈਂ ਤੇ ਸੰਸਾਰ ਦਾ ਤਮਾਸ਼ਾ ਵੇਖਣ ਲਈ ਆਇਆ, ਖੇਲ ਵੇਖਣ ਲਈ ਆਇਆ। ਖੇਲ ਦੇ ਵਿੱਚ ਸਿਰਫ ਇੱਕ ਵਿਧੀ ਵਿਧਾਨ ਹੈ, ਨਿਯਮ ਹੈ, ਹੋਰ ਤੇ ਕੁਛ ਨਹੀਂ ਹੈ, ਮਕਸਦ ਨਹੀਂ ਹੈ। ਅਕਸਰ ਦੇਖਿਆ ਗਿਆ ਕਿ ਕਾਰੋਬਾਰ ਦੇ ਵਿੱਚ, ਧੰਦੇ ਦੇ ਵਿੱਚ, ਜਾਂ ਆਮ ਸੰਸਾਰੀ ਕਿਰਤ ਦੇ ਵਿੱਚ ਕੋਈ ਬੰਦਾ ਬੇਈਮਾਨੀ ਕਰੇ तो जगत कबूल कर लेंदा है, चलती रहिंदी है। पर कोई खेड दे च बेईमानी करे, ताश खेड रहा है, कोई कुश्ती खेड रहा है या फुटबॉल खेड रहा है, गरज के जो खेल है उहदे च कोई बेईमानी करे तो कबूल नहीं, परवान नहीं, लड़ाई हो सकती है, झगड़ा हो सकता है। क्यों? खेल दे आधार ही नियम है, ते जद नियम ही तोड़ देता तो खेल खेल नहीं रह जाता, खेल भी धंधा हो जाता है, खेल भी संसार बन जाता है, खेल भी बाजार बन जाता है। खेल ते उतने चिर तक खेल है जद कोई मुद्दा नहीं ते मकसद नहीं, ते खेल दा आधार केवल एक ही है, नियम। तो परमात्मा दी सारी जिहड़ी बणतर है किसे नियम ते खड़ी है, और जे टुट भज है ए भी किसे नियम ते खड़ी है, पर बनाण दा उसका कोई मुद्दा नहीं। अगर कुछ मनुख बना के बनना चाहता है तो स्पष्ट गल है मनुख अधूरा है। पूरा मकान बना के कुछ बनना चाहता है, कम धंधा बना के कुछ बनना चाहता है, मनुख कुछ बनना चाहता है, तो बनन लई उनु कुछ चाहिए है। मनुख दे बनाण दे नाल कुछ मुद्दा है, क्योंकि कुछ बनता है तो खुद भी बनता है, खुद भी संवरदा है, ते शिंगारिया जांदा है, ते अगां वधदा है। अगर परमात्मा दे भी बनाण दा कुछ मकसद है, मुद्दा है, ते बनाण नाल ही वह कुछ बन सकदा है, तो इतनी गल स्पष्ट है, अधूरा है, अजे अधूरा है। कुछ बना के बनेगा, कुछ बनाएगा, कुछ उसका मुद्दा है, मुद्दा उसका होंदा है, मकसद उसका होंदा है, जो अधूरा है। तो परमात्मा ते संपूर्ण है, पूर्ण पूर्ण उसनु कहने जेदी कोई सीमा नहीं, कित्थों शुरू होंदा है, कित्थे खत्म होंदा है, कोई सीमा नहीं। तो उसदे बनाउण दा कोई मुद्दा नहीं, और विगाड़न दा भी, नाश करन दा भी कोई मुद्दा नहीं। फिर की है? खेल आवन जान, एक खेल बनाया आगे आकारी कीनी माया। ये तो उसका एक खेल है। तो गुरु नानक देव जी महाराज कहने लगे उस तो उत्पत्ति हो रही है, उस तो पालना हो रही है, और उसे तो ही नाश हो रहा है, और उसे दा ही खेल है, उसे दी लीला है। तो प्रश्न खड़ा होया, क्या ब्रह्मा विष्णु महेश नहीं ने? सतगुरु कहने लगे है गए ने। इस काया अंदर ब्रह्मा विष्णु महेशा जिस उपत सब संसारा। परमात्मा दे नाम व्यक्तियां नु दित्ते गए, बंदियां नु दित्ते गए। तो साहिब कहंदे ने ए ब्रह्मा, ए विष्णु, ए महेश, ए मनुख दे अंदर ने रजोगुण, तमोगुण, सतोगुण। रजोगुण बनाण दीआं रुचियां, ये तमाम जीवां दे अंदर रजोगुण मौजूद है। पंछी भी घोंसले बनांदे ने, कीड़े मकोड़े भी खुड्डां बनांदे ने, मनुख भी कुछ बनांदा है, रेलां मोटरां गड्डियां बना रहा है, सड़कां बना रहा है, पुल बना रहा है, तरह तरह के साजो समान बना रहा है। ये जिहड़ी बनाण दी रुचि है ये रजोगुण है। ते जो कुछ बनाया है ये टिकिया रवे, और इनू टिकाई रखना है। दरअसल ये पालना दी रुचि भी मनुख दे अंदर सतोगुण, ये विष्णु है। बनाण दी रुचि ब्रह्मा है। ते यकीन जानो मनुख ही नाश करता है, और मनुख ही नाश करन दे साजो समान बनांदा है। क्यों बनांदा है? मनुख दे अंदर तमोगुण है। एटम बम मनुख बना रहा है, हाइड्रोजन बम मनुख बना रहा है, बस्तियां दियां बस्तियां मनुख ने उजाड़ियां ने, शहरां दे शहर मनुख ने तबाह कीते ने, मुल्का दे मुल्क गर्क कीते ने, तो मनुख ने ही कीते ने। क्यों? कि मनुख दे अंदर तमोगुण भी है। सिर्फ मकान बनांदा नहीं, मकान ढांदा भी है। सिर्फ ये शहर तामीर नहीं करदा, शहरां नू अग भी लांदा है। सिर्फ बस्तियां बसांदा नहीं, बल्कि मनुख बस्तियां उजाड़दा भी है। जद रजोगुण प्रधान होंदा है तां कुछ बनांदा है, ते जद तमोगुण प्रधान होंदा है कुछ बिगाड़दा है, जद सतोगुण प्रधान होंदा है तां उसारे होए दी पालना करदा है, उनू टिकाण दी जो है कोशिश करदा है। साहिब कहंदे ने ए तिन्ने गुण ब्रह्मा विष्णु महेश ने और मनुख दे अंदर ने, और इसे नाल ही समुचे संसार दी कार चल रही है, विहार चल रहा है, समगर जो है जगत चल रहा है। साहिब श्री गुरु नानक देव जी महाराज दा फिर मूल उपदेश, मनुख अपने शुभ कर्मा करके परमात्मा दे नेड़े है, ते अशुभ कर्मा करके दूर है। कर्मी आपो आपनी, के नेड़े के दूर। जो परमात्मा दे नेड़े है वो स्वर्ग दे नेड़े है, जो परमात्मा तो दूर है वो नरक दे च है, जो परमात्मा दे नेड़े है वो प्रकाश दे च है, जो परमात्मा तो दूर है अंधकार दे च है, जो परमात्मा दे नेड़े है आनंद देच है, जो परमात्मा तो दूर है वो दुख देच है। नेड़ता सुख है, दूरी दुख है। नेड़ता प्रकाश है, दूरी अंधकार है। और जो मनुख जितना दूर चला जाएगा उतना अंधकार विच भटक जाएगा। इस वास्ते गुरु नानक दी दृष्टि विच परमात्मा एक नूर है, एक चानना है। चांदना चांदन आंगन प्रभ जीव अंतर चांदना, नाम जपत कोट सूर उजारा बिन से भरम अंधेरा। नाम जपदियां जपदियां करोड़ा सूरजां वर्गा चानना हो जांदा है, क्योंकि परमात्मा चानन है, परमात्मा प्रकाश है, परमात्मा आनंद है, अकाल पुरख खुशी है। दूरी अंधकार है। और जैसे जैसे मनुख दी दूरी होंदी है भटकना शुरू होंदी है, दुख ते संताप शुरू होंदा है। अजोके युग देच, अजोके समय देच मनुखता नु दुखी देख के कहना पैंदा है कि रब तो दूर ने, परमात्मा तो दूर ने। क्योंकि घर घर देच दुख, हर व्यक्ति कोल दुख, ते दुख दी अगन देच सारे दा सारा संसार जल रहा है। गल स्पष्ट हो गई, दूरी है। करमी आपो आपनी के नेड़े के दूर। गुरु नानक दी कोशिश जगत किसे तरीके नाल नेड़े होवे। तो नेड़े दा साधन आपने सच दा जप दसिया। गुरु नानक दी पहली बाणी दा नाम जप है, ते गुरु नानक दी मूल शिक्षा ते दीक्षा जप है। जो जप करदा जाएगा, जो उसका नाम अपनी जबान ते रख के रटन करदा जाएगा, नेड़े हो जाएगा। और जो नेड़े हो जाएगा वो प्रकाश दिच चला जाएगा। क्योंकि सच एक परम शक्ति है, ते जिहड़ा उस शक्ति दे नेड़े चला गया वो महान शक्तिमान हो जाएगा। जद मनुख किसे महान मनुख दे नेड़े हो जांदा है, किसे हुक्मरान या राजे दे नेड़े हो जांदा है, तो राजे दे नेड़े होण करके उसका भी सन्मान होंदा है। ते जो राजियां दे महाराजे परिपूर्ण परमात्मा दे नेड़े हो जाए तो कुदरती गल है, फिर सन्मान उसका भी होगा, प्रतिष्ठा उसकी भी होगी, महानता उसकी भी होगी। तो समगर पृथ्वी दे भ्रमण करके गुरु नानक दी कोशिश रही कि मनुख जप करके उस सच दे नेड़े होवे। ते जप ही शुभ कर्मां दे चों शुभ कर्म है, और जप ना करना ही अशुभ कर्म है। ते अशुभ कर्म नाल दूरी है, शुभ कर्म नाल नेड़ता है। करमी आपो आपनी के नेड़े के दूर। गुरु नानक दा मूल संदेश उपदेश के मनुख उस सच दे नेड़े होवे, उस नूर दे नेड़े होवे। और आप दी दया, आप दी कृपा, आप दी प्रेरणा हर जीव नु यही रही भी किसे तरीके नाल जीव सच दे नेड़े होवे।
1: दृष्ट धरत तम हरन दहन अगपाप प्रनासन, सबद सूर बलवंत काम अर क्रोध विनाशन। लोभ मोवस करण शरण जाचक प्रित पालन, आत्म रत संग्रहण कहन अमृत कल ढालन। सतगुरु कल सतगुरु तिलक, सत लागे सो पै तरे, गुरु जगत फिरन सी अंगरो, राज जोग लहना करे। विसाख सुधी इक सम्मत 1561 बिकमरी, मत्ते दी सरां जिला फिरोजपुर पंजाब दे अंदर एक ऐसी आत्मा दा जन्म होया जिसने बाद देच दूसरा गुरु नानक कहलाया। गुरु नानक दे अंग लग के धन गुरु अंगद देव जी महाराज बने। पिता सुभावक धार्मिक ख्यालां दे सन और देवी देवतावां दे उपाशक सन। पिता दी ही रंगत चढ़नी स्वभावक सी, जैसे कि आम कहावत है कि बहुत कुछ पुत्र पिता तो लैंदा है। विरासत मिली ए धार्मिक परंपरा उसते मुताबक आप भी गाहे बगाहे संगी साथियां दे नाल देवी दे दर्शना लई जांदे रहे। पिता फेरूमल, माता सुबराई, दानी सुभा, सील संजमी ते परोपकारी सन। लोड़वंदी लोड़ पूरी करना अपना सुभाग समझदे सन, अपने आप नूं धनभागी समझदे सन। ए सारे गुण माता पिता दे लहणा दे अंदर समाये होए सन। उन्हां ने माता पिता दे इन्हां गुणां नूं अपने विच परोया होया सी। एक दफा जद देवियां दे दर्शनां नूं अपने संगी साथियां दे समेत जा रहे सन, तां कन्नां विच कुछ ऐसे बचन पए जिस विच धन गुरु नानक देव जी महाराज दा नाम आ रहा सी। आपने सुभावक पुछिया, इह किसते वचन ने? इन्हां बचना ने धूप आई है, इन्हां बचना ने खिचिया। तां उस प्रेमी ने दस्या, इह बचन कलयुग दे अवतारी पुरश धन गुरु नानक देव जी महाराज दे ने। आप कई दफा देवी दे दर्शन कराए सन और संगी साथियां नूं भी कराए सन, पर अज जिस ढंग दी एक धार्मिक खिच, एक रूहानी कसक, एक बाणी दा जो प्रभाव पिया, स्वयं खुद हैरान सन। ता आपने उना तो पुछया, ए जोत किथे जल रही है? ता उस प्रेमी ने कहा, ए जोत करतारपुर दे च जल रही है, उत्थे जगमगा रही है। ता आपने रुख करतारपुर दा कर लिया। पहली दफा जा रहे सन, पुराना जमाना, पगडंडियां दा रस्ता, घोड़े ते असवार सन। थां थां ते रस्ते ते राहियां कोल पुछ लैंदे ने, करतारपुर केड़े पासे है और गुरु नानक दा टिकाणा किथे है। वाकई गुरु नानक दा टिकाणा ते करतार दे विच ही है। इस वास्ते गुरु नानक जिथे बैठन ओ करतारपुर ही है, ओ प्रभु दा टिकाणा है, ओ ईश्वर दा टिकाणा है। जिहड़ा राही मिलदा है रस्ते विच, ए खिच के तड़प नाल पुछ लैंदे ने, करतारपुर किथे है और नानक तपे दा टिकाणा किथे है। राही दसदे ने ओ अग्गे, ओ अग्गे, ओ अग्गे। गालबन इस तरह चार पंज दफा आपने राहियां तो पुछया, करतारपुर किथे है ते गुरु नानक तपे दा घर किथे है। हर राही ने कह दिता, ओ अग्गे, ओ अग्गे, ओ अग्गे। वाकई ईश्वर दा घर, गुरु दा घर, परम पुरख दा घर अग्गे ही होंदा है। सुरत नूं अग्गे करिए प्रभु नाल जुड़दी है, परमात्मा नाल जुड़दी है। सुरत नूं पिछे करिए पदार्थां वल चली जांदी है, संसार वल चली जांदी है। इसी तरह ही लगन नाल पुछदे पुछदे हुण ऐसे टिकाणे ते पहुंचे कि मंजिल तो मंजिल दा पता पुछ रहे ने, घर तो ही घर दा पता पुछ रहे ने। साहिब श्री गुरु नानक देव जी महाराज दी मुस्कुरांदी जोत रस्ते च मिली। संजोग भला और सुभावक संजोग। आप गुरु नानक तो पुछदे ने भी धन गुरु नानक तपा कलयुग दे अवतारी पुरुष उन्हां दा घर किथे है? तो जगत गुरु गुरु नानक देव जी महाराज कहण लगे, तू नानक तपे दे घर जाना? हां, मैं नानक तपे दे घर जाना है। आ मैं ले चला। कहिंदे ने लगाम गुरु नानक ने पकड़ ली, घोड़ी ते बैठे ने लहणा जी, गुरु नानक ही अपने घर तक ले जा रहे ने लगाम पकड़ के। साखी है प्रेरणा देंदी है, जिस दी लगाम गुरु नानक आप ना पकड़े।